व्हाइट एज ब्यूटी क्रीम तव्हां लॻायो, व्हाइट एज जो जेको आहे साबुण लॻायो या फेस वॉश लॻायो, तव्हांजी मर्ज़ी आहे। व्हाइट एज जी लवली क्रीम तव्हां लाज़मी लॻायो, न त तव्हांखे मर्ज़ी ते कोन छॾींदा मां, सही आहे। ऐं डॉक्टर पिंपल ट्यूब आहे जेको एक्नी वारनि जे लाइ, एक्नी अगरि तव्हांखे आहे त डॉक्टर पिंपल जो ट्यूब लॻायो। उन खां अलावा डी स्किन ब्यूटी क्रीम आहे, तव्हां लॻायो। डी स्किन जो फेस वॉश तव्हां लॻायो।

0: It's 4 PM. This time check is brought to you by.
1: जॾहिं माउ पंहिंजो ख़्यालु रखंदी आहे त सिहत नसलनि ताईं हलंदी आहे. हीउ पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफ़ां पेश कयो वियो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.

0: तबो थियो हूंदो सो अमां जी मोहब्बतुनि जो माथो रहे थो ऐं हींअर शमन अली मिराली जी आवाज़ में इहो गानो मां ज़रूरु हलाईंदुसि हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई सत महीना का ख़बर ई न पई बिल्कुलु हिकिड़ो ही वॉइस नोट शामिलु करे पोइ मां हिन गाने जी तरफ़ हलां पियो ठीकु आहे अच्छा कोशिशि कयो अॼु प्रोग्राम लास्ट आहे त सेल्फी सां गॾो गॾु तव्हांजा वॉइस नोट जेके न थोरा शॉर्ट हुजनि ठीकु आहे हीउ ॿुधो
1: अस्सलाम वालेकुम बाबर वाह मां फ़क़ीर राणो ज़रूरी ॻाल्हाए रहियो ॻोठु हाजी ग़ुलाम रसूल जूणे जे खां एम ए बी टी क्रीम तमामु ख़ूबसूरत बहितरीन आहे पर असांखे ॾुख आहे जो तूं असांखे छॾे पियो वञी मज़ो न आहे हाणे असां छा ॿुधंदासीं तोते सेल्फी बि असां सेंड कई आहे अलाह कंदो पहुची वेंदो तो वटि सेल्फी कुझु मुंहिंजा दोस्त आहिनि आमिर अली बिरोई इम्तियाज़ अली बंगलाणी परवेज़ बंगलाणी शिराज़ बंगलाणी लाणकाणे खां अशरफ मिराली तनवीर मिराली साजन मिराली ऐं प्यारो मुंहिंजो दोस्त आहे ग़ुलाम रसूल मरी अस्सलाम वालेकुम
0: वालेकुम असलाम साईं तव्हांजी महिरबानी फ़क़ीर साईं अवां जूं मोहबतूं यार सच पुछो मां तव्हांखे ॾाढो मिस कंदुसि सते खां अठे वारो टाइम में ऐं मुंहिंजी दिलि न पई चए वेंदे पर छा ई त हाणे स्पॉन्सरशिप आहे मीराली साहबु वधीक हिन ॻाल्हि खे सम्झी वियो अचल हिकिड़ो ही वॉइस नोट आहे अॼु त माशाल्लाह यार जेके सेल्फियूं अचनि पियूं गुल गुलाबी शाह साहबु माशाल्लाह साईं चहिरो ॾेखारियो अथई मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई पर हेमे ब्यूटी क्रीम जी कमी आहे बहरहाल इट्स ओके गुल गुलाबी शाह साहबु छा पिया चवनि अचो त ॿुधूं पिया
2: السلام علیکم یا علی مدد حق موجود بابر جانی تمام دکھا یار واسطہ تو کے رب جاویدا ہیمے ڈائمنڈ گلو شو چھڈے نہ ون چھڈے ویندے تے روئیندا سی پیا بابا سو ای نہ کر اساں کے دکھا ہے نہ شو نہ چھڈے ون بابا ہر حال میں تسا حاضر تھیندا سی डायमंड गिलो ब्यूटी क्रीम जूं जेका ॾह ॾह पंद्रहं ॿारहं ॿारहं दॿियूं वठंदासीं पर छो न छॾे वञ असांखे सफ़ा वीरान न करे वञ बाबा अलाह पाक खे मञ बाबा कंहिंखे त मञ छो न छॾे वञ यार तमामु ॾुखिया थींदासीं परेशानी थींदी मज़ो न ईंदो ॻोठु शेरमंद माइरनि खां सैयद गुलाब अली शाह बुखारी दवार मोहम्मद बचल शंबाणी अली हसन बाबो सोनड़ो भा सोना खान मस्तोई नज़ीर मंगेरियो साहबु वफ़ा वईद साहबु ऐं जतोई साहब जा ॿी का ज़ात अथसि ऐं जेकी बि संगत ॿुधे थी सलाम या अली मदद अली अली शमंडड़े जो को गीतड़ो ॿुधाइजांइ ॾुख भरियो को ॿुधाए बसि छो जो ॾुखारायूं तूं छो छॾे थो वञे त असां ॾुखारायूं बाबा
0: शाह साहब अव्हांजी मोहबत यार तव्हांखे चयो आहे न शाह साहब मुंहिंजी दिलि न पई मञे यकीन पुछो वेंदे पर यार छा कयूं मजबूरी आहे छा कयूं बाक़ी गानो अॼु ॾुखियल ॿुधूं पिया शमन मीराली साहब जो ॿुधूं पिया ठीकु आहे अचो त ॿुधो अच्छा हेमे नेचुरल्स वारनि खे तव्हां फीडबैक बि ॾियो अॼु आख़िरी प्रोग्राम आहे त हुननि खे ज़रूरु फीडबैक ॾियो हुननि खे ॿुधायो त वाह छा आहे वाह छा आहे छह सत महीना थिया त छा थी वियो हिन जो नंबर आहे 0336713547 0336 3135407 अचो त शमन मीराली जी आवाज़ में कलाम ॿुधूं